0: हॅलो,
1: हॅलो
0: कसा? हॅलो जुलेने, येईन सु बोलतेले कसा अचे तुझे लेख खमजा जुग साले
1: या जु खमजा हे ला नो जु या खमजा ले
0: तेने दिन बा अचे तुझे ले युनिंग जिस तिने कोल साला जाच
1: कसा नो नो जु
0: या चले दुनिया का नि जुग तेने चले ते मला
1: दिरेंगा ले नि ले नो नो ले
0: कसा चीज आ तेने चले हम कसा यांग इलू संगंग थुपा जुक्त जाचे ले
1: नानां तंजी नाम चालली होतले
0: कसा इलू थुगीज लो नाचे ले चैक्षिक मिसा नाने
1: ना चेचे मेरा लू सोमा नाक पाले
0: ओना कसा चले ठीक रहा चले तेने चले दिन तुम हिंग तक पाने तुक जेचे फोन चल चेज ला तेने तेने चले नांग चले थुपा उने फार्माय शिका तेने बगुला रिंबो चेलूंगे संचेला फुले निरवाचन मालदे मुसाने नहला ले
1: ओ जिले नमले
0: कसा जुले

0: हेलो
1: हॅलो हॅलो
0: कसा हॅलो जुलेन येईन सु म्हणतले
1: मिळाली
0: कसा छपे लोंगेले खमजा उजुक साले
1: खमजाजू
0: कसा याले दिनिया कालू संगीन लागले
1: कसमोची
0: हाले
1: कसम कर्मो
0: टांगसिंग कर्मो
1: हो लय
0: या कसा इ लुसन कान ठोपा जुकते झाले
1: ठोपा
0: याले कसाले कसाले कसाले कसा चिपे लोंग याले तिने दिनिया ची रिक्षा देन जुक से न्यू
1: तामरे दूसरे दे मानी कर लंग आन लंग चोंगा सोंबा माने सोंबना कसा का तो पागु जो कोन पा हदिया इपे जा दे कसा माने कर दंग मामी दिपे इंदा
0: कसा जवन ने तिने
1: जा जी जी जी
0: इनेरा नंगेरा टोपा इन फरमाइसी तंसिंग गर्मी लुंगा एसेंशियल ला पुलिया
1: या जी जी जी
0: या जुले